आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं। या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत। तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं। राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या। नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते। तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं। नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे। सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं। निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या। राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे। त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती। आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे। राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत। फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते। कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे। मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल। त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे। राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे।

दंश प्रतिबंध प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करणं, सीसीटीव्ही वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक.

बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

जे तेजस्वी आहे, तेजोमय आहे, जे आनंद देतं, प्रसन्न करतं मनाला, ते आपल्याला हवं हवंसं वाटतं ना, कारण त्यात एक प्रकारची सकारात्मकता असते पहा. आणि ती सकारात्मकता एक म्हणजे आपण ती मिळवण्याचा म्हणण्यापेक्षा ना ती सकारात्मक राहण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जेव्हा तेजाची गोष्ट येते तेव्हा आपल्या आजूबाजूला अशा किती गोष्टी दिसतात. सगळ्यात प्रखर तेजस्वी असं कोण आहे? सूर्य आहे ना. निसर्गातल्या ज्या जी प्रतीका आहेत, ज्याला आपण देवतासुद्धा मानलेलं आहे आणि गायत्री मंत्राच्या माध्यमातून त्याची पूजा म्हणा किंवा त्याचं स्तवन आपण सकाळी करत असतो, तर या स्त्रोत म्हणजे हा जो ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत आहे तो इतका महत्त्वाचा आहे कारण त्यापासून मिळणारी ऊर्जा आहे ना ती फुकट आहे आणि अक्षय्य ऊर्जा आहे. मी आज यासाठी म्हणते आहे कारण आज भारतीय अक्षय्य ऊर्जा दिवस आहे. म्हणजे अक्षय ऊर्जा आपण म्हणतो ना, ती अक्षय ऊर्जा म्हणजे अशी असते की जी आपल्या आजूबाजूला पृथ्वीवर सजीवसृष्टीमध्ये उपलब्ध आहे आणि ती अशा रीतीनं उपलब्ध आहे की ती आपल्यासाठी सहज फुकटच आहे जवळपास. आणि ही ऊर्जा उपलब्ध आहे म्हणून पर्यावरणाचा समतोल राखला जातोय. होय, आता मग ही उदाहरणं कुठली कुठली आहेत? तर मग ती सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल किंवा मग जलविद्युत. हां बरं, त्याहूनही आणखी जर थोडं पुढे जायचं झालं तर सागरी लाटांपासून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्या ऊर्जेचा उल्लेख करता येईल. किंवा भूऔष्णिक, पृथ्वीच्या पोटामध्ये ज्या भूगर्भीय हालचाली होत असतात त्यातूनही ऊर्जा निर्मिती होऊ शकते. आणि यातूनच मग आत्ता म्हणजे पहा ना, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या ऊर्जा समस्येविषयी किंवा ऊर्जेच्या विविध गोष्टींविषयी चर्चा होतीये, बरीच चर्चा होतीये, त्याविषयी बोललं जात आहे. आणि मग आपण ह्या ऊर्जा स्रोतांचा वापर करणं हे किती गरजेचं आहे, कसं गरजेचं आहे हे सुद्धा सांगितलं जातं आणि आपण त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आता पहा ना, सोलार पॅनल लावण्यासाठी सरकारकडून सुद्धा सबसिडी दिली जाते आहे.

आता ही अक्षय ऊर्जा जी ती संपणारी नाही आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येऊ शकते म्हणून ती अक्षय ऊर्जा स्रोत असं त्याला म्हटलेलं आहे, ज्याला अपारंपरिक ऊर्जेचे प्रकार सुद्धा म्हटले जातात. पण आपण हे सगळं ना शाळेत विज्ञानाच्या किंवा भूगोलाच्या पुस्तकात हे शिकलोय, खरंच शिकलोय, पण मग हे शिकल्यानंतर मग याचं महत्त्व समजून घेणं हे किती महत्त्वाचं आहे. बरं, या संदर्भात ज्या वैश्विक बैठका होतात त्यातून मग त्यामागचं उद्दिष्ट समोर येतं की या साधनांचा वापर आणि याच्याविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची क्षमता ही वाढली पाहिजे. कारण संपूर्ण जगभरात चीन, ब्राझील, अमेरिका याच्यानंतर चौथी सर्वात मोठी अक्षय ऊर्जेची क्षमता जर कुणाकडे असेल तर ती आपल्याकडे आहे. आणि अक्षय ऊर्जेच्या या वापरामध्ये चीन, अमेरिका, जर्मनी आणि ब्राझील नंतर आपण पाचव्या क्रमांकावर येतो. त्याच्यामुळे या माध्यमांमधून, या नैसर्गिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून जर ऊर्जा आपण तयार केली तर त्याचं संवर्धन आपण करू शकतो. म्हणजे आज वाचवलेल्या विजेचा फायदा हा आजही होऊ शकतो आणि त्याच्यानंतरही होऊ शकतो. आणि ऊर्जेचा जेव्हा आपण कमीत कमी वापर करतो ना तेव्हा तिची अप्रत्यक्षरित्या आपण तिचा पुन्हा निर्मितीच करत असतो. म्हणून कमीत कमी वीज खेचणारी जी उपकरणं आहेत त्याच्यावर भर देणं, कमी वीज लागणाऱ्या इमारती उभारणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि ऊर्जेची कार्यक्षमता किंवा ऊर्जेचं संवर्धन कसं करता येईल हे आपल्यापैकी प्रत्येकानं पाहायला हवं, त्याचा विचारसुद्धा करायला हवा. कारण आता नाही, काळाची गरज आहे रसिका हो.

निसर्ग मुक्त असताना बऱ्याच गोष्टी देत असतो, उधळण करत असतो. म्हणजे आपल्याला उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तर आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला नेत्रसुख मिळेल, आपल्याला एक वेगळा असा आनंद मिळेल. यासाठी सुद्धा इतकी सुंदर अशी ठिकाणं असतात ना की तिथे जाण्याचा वारंवार मोह होतो. मी आता एका अशा ठिकाणाविषयी बोलणार आहे ज्या ठिकाणाचं उद्घाटन अगदी नुकतंच म्हणजे 2 दिवसापूर्वी 15 ऑगस्टला झालेलं आहे. आपल्यापैकी ना अनेकांनी एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप प्रसिद्ध आहे की चीनचा काचेचा पूल आहे आणि त्यावरून चालताना लोक घाबरतायत, रडतायत, खाली बसतायत. तो पाहिल्यानंतर मग एक अशी हे वाटत होती की अरे आपल्याकडे पण असं काहीतरी छान तयार झालं तर. हो, आपल्याकडे झाला आहे ना आत्ता महाराष्ट्रातला पहिला काचेचा स्कायवॉक. हा पालघर जिल्ह्यातल्या जव्हारजवळ दाभोसामध्ये तो खुला करण्यात आला आत्ता सगळ्यांसाठी. म्हणजे जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प तयार करण्यात आला. आणि इथे गेल्यानंतर काय सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे माहिती आहे का? आपल्याला ना 300 फूट उंचावरून कोसळणारा जो दाभोसा धबधबा आहे त्याचं अतिशय सुंदर असं दृश्य दिसणार आहे. हो, एक वेगळंच वातावरण आहे. डोंगर, दऱ्या, खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे हा जो मार्ग आहे, म्हणजे जो स्कायवॉक आहे काचेचा, काचेचा स्कायवॉक आहे हा 5 मीटर लांबीचा आहे. आणि त्याला ना बघण्यासाठी म्हणजे तुम्ही तिथे उभे राहून सगळं आजूबाजूचं दृश्य पाहू शकता. जो डेक आहे, व्ह्यूइंग डेक आहे, तो 11 फूट त्याचा डायमीटर, त्याचा व्यास आहे. आणि 300 फूट उंचावरून कोसळणारा धबधबा, हा अनुभव एक एक वेगळाच आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की इथे जायचं तर आपल्या सुरक्षेचं काय, तर त्यासाठी विशेष सुरक्षारक्षक आहेत आणि त्यासाठी वेगळी अशी खास उपाययोजनासुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे इथे पोचण्यासाठी अगदी छान. आणि त्याचे ना फोटो इतके मस्त प्रसिद्ध झालेत की आजूबाजूला असे छान कठडे आहेत, त्याला मस्त रेलिंग आहे आणि असा तो वरपर्यंत जातोय, अगदी डोंगरात असा जातोय, अशा तऱ्हेचे त्याचे फोटो. ते पाहूनच असं वाटतंय की वाह जायचे. म्हणजे एकतर सगळं, म्हणजे एकतर पालघरला तुम्ही तिथे परिसरात गेलात तर तिथे समुद्र किनारा आहे, छानपैकी डोंगराळ असा भाग आहे, म्हणजे बऱ्यापैकी सुंदर असा निसर्ग तुम्हाला पाहता येतो. आणि तिथल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी ना समुद्र किनारा आणि बाकीचे जे ज्या गोष्टी आहेत ना तिथे आणखी छान पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत, शासकीय स्तरावर प्रयत्न होणार आहेत. बरं, काही ठिकाणी होमस्टेसुद्धा आहेत, पण पालघर म्हटल्यानंतर तसं काही फार लांब असं नाही आहे. त्यामुळे इथे CCTV यंत्रणासुद्धा त्यांनी व्यवस्थित अशी कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर आपल्याला छान असा वेगळा अनुभव मिळणार आहे, खरंच वेगळा अनुभव. म्हणजे एखादी जवळची छानशी पिकनिक हवी असेल ना तर नक्कीच. आणि अशा एखाद्या गोष्टीचं जेव्हा नव्यानं उद्घाटन होतं ना तेव्हा सुरुवातीला इतकी गर्दी येते, गर्दी म्हणजे तिथे असते, तेव्हा शनिवार रविवार सोडून जर बाकीचे दिवस गेलात तर तितकीशी गर्दी नाही मिळणार. पण कुठल्याही दिवशी जा, आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि धबधबा या दिवसात तर त्याचं अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसणारच आहे.

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता, सीमित अवधि का खास ऑफर। हर दिल जुड़े, भारत बढ़े, BSNL के साथ आगे बढ़े। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें।
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवस भर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.

कधी अशा मोकळ्या रानात पायी चालत गेलात का? जंगल सफारीचा अनुभव वेगळा आहे बरं का, म्हणजे तो त्या जीपमधून असतो आणि अगदीच त्या गाईडने सांगितलं तर आपण खाली उतरतो, पाहतो, फोटो काढतो, पुन्हा त्या गाडीत जाऊन बसतो. हा रानातला अनुभव नव्हे. रानातला अनुभव असा असतो की प्रत्यक्ष त्या रानात, रानावनात छान असं भटकणं, आजूबाजूची छान अशी झाडं, गवत, आजूबाजूच्या गोष्टी, त्यांचा आस्वाद घेणं, ती फुलं, त्या फुलांना असा हात लावणं आणि ते दव असं छान ओलसर झालेली असतात सकाळच्या वेळेस ती फुलं अशी, म्हणजे पाऊस नसतो पण निसर्गातल्याच त्या दमटपणामुळे ते दव असं पडलेलं असतं आणि ते हाताला जे लागतं ना गार, खूप सुंदर अनुभव असतो तो. तो प्रत्यक्ष घेतला पाहिजे आणि तो घ्यायचा असेल तर गावाकडे जायचं किंवा मग खास अशा आता सफारी म्हणजे अशी सहल, अशा सहली आयोजित केल्या जातात काही संस्थांच्या माध्यमातून, तर तिथे जाऊनसुद्धा तुम्हाला त्यांच्यामार्फत जाऊनसुद्धा हा अनुभव मिळू शकतो. पण ज्यांचं गाव आहे ना, त्यांनी मग हातात मोबाईल किंवा आणखी काही गोष्टी पाहण्यापेक्षा असं फक्त पायी, काही काही जण तर अनवाणी जातात, छान व्यायाम होतो त्याने सुद्धा, पण एक वेगळा अनुभव असतो. असो, मी आता या रानाचा विषय यासाठी काढलेला आहे की निसर्गातल्या सगळ्या गोष्टी, जसं आपण कार्यक्रम सुरू झाल्यापासून सांगतोय, म्हणजे अक्षय ऊर्जेपासून सुरुवात झाली आहे ते आत्तापर्यंत, निसर्ग किती भरभरून आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गाकडे आहेत बरं का. आता प्लास्टिक समस्या, या प्लास्टिक समस्येचं उत्तर पण निसर्गाकडे आहे आणि तेही रानातच, म्हणजे रानटी गवत जे आहे त्या गवतापासून पर्यावरणपूरक आणि तितकंच मजबूत असं प्लास्टिक तयार होऊ शकतं. आणि हे कुणी केलं आहे तर IIT मुंबईच्या संशोधकांनी साध्य करून दाखवलं आहे. म्हणजे आता हे प्लास्टिक कुठे कुठे वापरता येईल, वाहन उद्योगात वापरता येईल, बांधकामासाठी वापरता येईल, 3D प्रिंटिंगसाठी सुद्धा वापरता येणार आहे. म्हणजे आता हा एक मार्ग आपल्या समोर आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे की या रानटी गवताच्या नैसर्गिक तंतूंचा वापर करून अधिक मजबूत, हलकं, हां, आणि त्याचा पुनर्वापर, रिसायकलेबल, पुनर्वापर करता येण्याजोगं, पर्यावरणपूरक असं प्लास्टिक विकसित करण्यात या लोकांना यश आलेलं आहे. याला पेटंटसुद्धा मिळालेलं आहे. आणि जसं मी आधी म्हटलं तसं, म्हणजे फर्निचरसाठी, बांधकामासाठी, पॅकेजिंगसाठी कितीतरी ठिकाणी या प्लास्टिकचा वापर होण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्ता आपण वापरत आहे, वापरतोय जे प्लास्टिक, त्याला छानपैकी उत्तर मिळालं आहे की नाही? म्हणजे ते प्लास्टिक आहे सिंथेटिकचं, म्हणजे याची, तुम्ही म्हणाल याची किंमत कमी आहे, टिकाऊ आहे, मजबूत आहे, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा विचार करा ना, ते जेव्हा जमिनीत जातं किंवा त्याचं विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात हो, आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण पाहतोय. पर्यावरणाचा समतोल धोक्यात येतोय त्याच्यामुळे. आणि जर ते फायबर ग्लास असेल, कार्बन फायबरसारखे जर तंतू वापरलेले असतील तर ते बापरे, ते किती क्लिष्ट आहे, किती खर्चिक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे IIT मुंबईच्या संशोधन गटाने या सगळ्यावर संशोधन करणं हे सुरुवात केली, त्याच्यावर ते हाती घेतलं आणि त्यानंतर आत्ता आपल्यासमोर हे जे आहे हे आलेलं आहे. याच्यात जास्त खोलात मी जात नाही, पण हा एक पर्याय आता उपलब्ध झालेला आहे आणि तो येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजे व्यापारी तत्वावर सुद्धा, त्याच्याबरोबर आपल्या वापरासाठी सुद्धा येईल, नक्कीच येईल. मी म्हटलं ना की दिवस आणि गोष्टी इतक्या वेगानं घडत आहेत ना, की येत्या 2-3 वर्षात या पुढचं चित्र कसं

असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही रसिक हो, खरंच कल्पना करू शकत नाही. त्यामुळे आता निसर्गाकडेच पुन्हा एकदा आपण पाहतोय

चिंब पावसातनं रानात जाणं म्हणजे हाही विचार मनात आला असेल ना की भरपूर पाऊस पडतोय आणि अशा सगळ्या निसरडे झालेले असतात आतल्या पाऊलवाटा पायवाटा कसं काय जायचं. पावसात जाऊ नका हो, पाऊस थांबल्यानंतर किंवा अशीही काही ठिकाणं आहेत की जिथे पाऊस कमी झाल्यानंतर आपण जाऊ शकतो. बरेच जणं या पावसामध्ये मग गडकिल्ल्यांची सफर करतात. अगदी चढाई करण्यासाठी कठीण असे जे गड आहेत, कलावंतीण म्हणा, आणखी बरीच गडांची नावं आहेत, आता सांगत नाही मी, पण मग हे गड निवडतात आणि मस्तपैकी सर करतात, तोही एक वेगळा अनुभव आहे. पण हे सगळं करत असताना ना आपल्या सुरक्षेची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता पाऊस असो किंवा इतर कुठलेही दिवस असो, भटकंती करायची झालीच तर त्यासाठी मग आपल्याला निमित्त लागत नाही ना. एखादा भटक्या असेल, खूप आवड असेल भटकंतीची, तर त्याच्यासाठी सगळे दिवस सारखे असतात तो म्हणणार नाही. आणि आता ना नवनवीन ठिकाणं, म्हणजे बरीचशी जणं काय करतात माहिती आहे का, की जे पॅकेज असतात वेगवेगळे ज्या पर्यटन संस्थांच्या माध्यमातून दिलेले, तर तसते जात नाहीत, ते स्वतःच आपली आपली सहल ठरवतात, तयार करतात, ते सगळं पॅकेज स्वतःच तयार करतात आणि मग निघतात ते. आज आपण सुद्धा भटकंती करणार आहोत बरं का, दुपारी 12 ते 1 मध्ये. पण ती कुठली भटकंती आहे ते मी आत्ता सांगत नाही आहे, आता मी एका वेगळ्या ठिकाणाविषयी म्हणते आहे. हे ना एक डम्पिंग ग्राउंड आहे. आता डम्पिंग ग्राउंड म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे कचरा, नाही नाही, हा कचरा वेगळा आहे. आता इथे हे जे डम्पिंग ग्राउंड आहे ना, हे संगमरवरी दगड आहेत, त्या दगडांच्या प्रक्रियेचं केंद्र आहे. आणि हे कुठे आहे तर राजस्थानच्या किशनगडमध्ये. हे का सांगते, कारण हे ठिकाण आता एक वेगळं पर्यटन स्थळ बनलं आहे. हो य पर्यटन स्थळ, मला ते पामुक्कले वगैरे तिथे तुम्हाला ज्या दिसतात ना, अशा मस्त मानसरोवरचं परिसर किंवा बर्फात छान असं सरोवर आहे, आजूबाजूला बर्फ आहे, ते चित्र कसं दिसतं, अगदी तसंच पांढरे शुभ्र संगमरवरी दगड आहेत आणि ते बर्फासारखे दिसत आहेत. अगदी छान हिरवा निळसर असा रंग आहे. आणि इथे गर्दी अशी झाली आहे ना आता सध्या, की पर्यटक जात आहेत, छायाचित्रकार जात आहेत, चित्रपट निर्माते सुद्धा जात आहेत. इथे संगमरवरी दगडांचा ढीग आहे आणि तो सगळा पाहताना आपण अशा छान एका बर्फाच्छादित प्रदेशात फिरतोय किंवा सगळा तसाच परिसर दिसतोय. म्हणजे त्या सगळ्या बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये दऱ्याखोऱ्या कशा असतात तसा सगळा परिसर दिसतोय. खूप सुंदर आणि वेगळं आहे. म्हणजे इथे संगमरवर ग्रॅनाइट दगडांना कापून पॉलिश केलं जातं आणि जे टाकाऊ दगड असतात ना, दगड भुकटी, ही सगळी भुकटी किंवा हे दगड किती मोठ्या परिसरावर टाकले जात असतील, डंप केले जात असतील, 82 एकर जागेवर. आणि इथे जवळपास 1200 जास्त प्रक्रिया केलेले जे भाग आहेत ते दररोज 5-5.5 हजार टनांपैकी

अशा गोष्टी इथे टाकल्या जातात, त्यामुळे ते साहजिकच सगळं ते संगमरवरासारखं दिसतं हो। त्याच्यामुळे ते शुभ्र आहे, तितकंच आकर्षक आहे, आणि म्हणून इथे आता गर्दी इतकी वाढली आहे ना की प्री वेडिंगसाठी जाणारी जोडपी जी आहेत ना, ती सुद्धा इथे येतात खास फोटो काढण्यासाठी, शूट करण्यासाठी, बरं चित्रपट निर्माते किंवा शूट करण्यासाठी ते सुद्धा इथे येतात, असं सगळं आहे। आता जसं आपण आता सुरुवातीपासून म्हणतोय किंवा पावसाचा उल्लेख केला आहे, आजूबाजूच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, आपण तुलना करतो ना नेहमी की इथे किती छान आहे, पाऊस पडल्यानंतर हे कसं, इथे कसे खड्डे तयार आहेत, डबकी कशी तयार झाली आहेत, पण इथे मात्र पांढरा कचरा आहे। हा संगमरवराचा, ग्रॅनाइटचा असा वेगळा असा कचरा आहे, आणि तो ढीग आहे इथे, आणि त्या ढिगाची असे सरोवर म्हणण्यापेक्षा आपण डबकी तयार झाली आहेत म्हणूया, त्यामुळे ते पाणीसुद्धा ना असं निळसर दिसतं आहे। म्हणजे ते सगळे फोटो किंवा तो परिसर पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण लद्दाखमध्ये नाही आहोत ना, इतकं सुंदर असं हे वातावरण तयार झालेलं आहे। अर्थात ही एक पर्यावरणाची समस्या म्हणूया किंवा चिंतासुद्धा आहे, पण संगमरवरी कचरा, त्याचं विस्थापन किंवा त्याचं कसं करायचं विस्थापन, हा एक प्रश्न आहे, पण सध्या तरी गर्दी इथे वाढते आहे, हेही तितकंच खरं आहे।

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर

रसिका हो एक निवेदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील ग्रंथ आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 सप्टेंबरपर्यंत आपापल्या सोयी. आणि याबरोबरच हे निवेदन संपलं. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

सत्य शिवाहून सुंदर आहे, आणि त्या सत्याचा शोध घेण्यासाठी, जे सुंदर आहे त्या सत्याचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, मग ते किती वेगवेगळ्या मार्गांनी, खरं तर ते एक ज्ञान आहे ना, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आपण रसिक हो। आता ज्ञान आपल्याला किती वेगवेगळ्या मार्गांनी मिळतं, निसर्गातल्या सगळ्या गोष्टींकडून मिळतंच, पण जे माहीत नाही ते माहीत करून घेण्यासाठी मग संशोधनाचा मार्ग असतो, खरं आहे ना। अज्ञानी तो पढवावा, आणि मग ते अज्ञान दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग, त्यातून नवीन काय आपल्याला मिळतं आहे त्यासाठी सातत्यानं, आता संशोधक अव्याहतपणे हा प्रयत्न करत असतात की अजूनही जे आपल्याला माहीत नाही आहे, खरं तर संशोधन याचा अर्थच काय, तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे जे माहीत आहे त्याकडून जे माहीत नाही त्याचा शोध घेणं, खरं आहे की नाही। म्हणजे आत्तापर्यंत जे जे आपल्याकडे शोध लागलेले आहेत त्या शोधांचा इतिहास पहा, ते संशोधन कशा रीतीनं पार पाडलं, कसं झालं, आणि त्यासाठी या सगळ्या संशोधकांनी कसे प्रयत्न केले, काही काही जणांनी तर स्वतःवर प्रयोग करून घेतले, आणि मग ते सिद्ध झाल्यानंतर मग सगळ्या आपल्या सगळ्यांसाठी, अखिल मानवजातीसाठी त्या गोष्टी ज्या आपण आता वापरतो आहे आणि ज्यानं आपलं आयुष्य सुसह्य झालेलं आहे। पहा ना, दरवर्षी पावसाळा सुरू व्हायच्या वेळेस किंवा पावसाळा गेल्यानंतर एक दीड महिन्यानंतर ना साथी येतात, तापाच्या वेगवेगळ्या साथी येतात, मलेरियाच्या साथी, मलेरियाची तर असतेच असते आणि या आत्ता या काही दिवसांमध्ये तर नक्कीच आहे, आणि या मलेरियाच्या जंतूंचा शोध घेणारा, मलेरियाच्या जीवाणूंचा शोध घेणारा जो कोणी आहे संशोधक, त्याचं नाव आहे रोनाल्ड रॉस। आज जागतिक मच्छर दिवस आहे। मलेरियाचा आणि डासांचा नेमका काय संबंध आहे, हा संबंध शोधून काढणारा थोर वैज्ञानिक किंवा संशोधक सर रोनाल्ड रॉस, म्हणजे मलेरियाचं अस्तित्व किती वर्षांपासून आहे, तर ते खूप हजारो वर्षांपासूनचं आहे, असे अशा नोंदी आपल्याकडे आहेत हो। पण मग या रॉस यांनी काय नोंद करून ठेवलं माहिती आहे, त्यांनी काय नोंदणी करून ठेवली माहिती आहे का, की डास हा पृथ्वीवरचा सगळ्यात धोकादायक आणि प्राणघातक सजीव आहे हो, असं त्यांनी सांगितलंय। आणि ते असं म्हणतात की डास चावल्यामुळे दरवर्षी जगात 10 लाखांहून अधिक लोक दगावतात आणि त्याच्यापैकी निम्म्या

अधिक म्हणजे जवळपास 6 ते 7 लाख मृत्यू जे आहेत ते केवळ मलेरियामुळे होतात. आता हे तर आपण शाळेत असल्यापासून पाहतो ना की जी ॲनोफेलिस जी आहे मादी, क्ल्यूलेक्स डासाची मादी ॲनोफेलिस वगैरे, ती चावल्यानंतर हे होतं आणि तीच या मलेरियाची वाहक असते वगैरे वगैरे. आता याच्यानंतर मग या रॉस साहेबांनी किती मोठं संशोधन केलं, म्हणजे ते आलेच इथे आल्यानंतर, म्हणजे जन्मच त्यांचा आपल्या इथल्या देशात उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यातल्या कुमाऊ त्या परिसरामध्ये, आणि 1857चा जन्म त्यांचा, 13 मे 1857. 1857 म्हणजे उठावाचे दिवस, उठावाचा काळ, संपूर्ण देशभर उठाव सुरू होता असा सगळा परिसर, असा सगळा काळ होता तो. आणि हे रॉस इथे मुंबईत, इथे आपल्या देशात उत्तराखंडमध्ये जन्माला आले, संपूर्ण बालपण भारतामध्ये गेलं, पण नंतर मग काही काळ ते इंग्लंडला गेले, तिथे सुरुवातीला त्यांचं शिक्षण तिथे झालं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांना ना लेखक व्हायचं होतं, ते झाले संशोधक कारण आई वडिलांची इच्छा. वडिलांना असं वाटत होतं की त्यांनी वैद्यकशास्त्रामध्ये काहीतरी करावं, मग प्रशिक्षण घेतलं आणि बाहेर परदेशी शिक्षण घेऊन ते भारतात परतले. इथे इंडियन मेडिकल सर्व्हिसची जी परीक्षा असते ती पण परीक्षा दिली. सुरुवातीला काही यश मिळालं नाही, पण नंतर पुन्हा एकदा वडिलांचा दबाव होता, पुन्हा प्रयत्न केला, ते झाले यशस्वी. पण असं सगळं केल्यानंतर मग संशोधन कसं सुरू झालं, की काय झालं, की कलकत्ता आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी डास कसे असतात आणि ते डास कशा तऱ्हेनं थैमान घालतात. बरं, सुरुवातीला ना हे कळतच नव्हतं की कसं बरं डास चावून होऊ शकतं, आणि हे कोणाला याच्यावर विश्वासच नव्हता की खरोखर डासामुळे मलेरियासारखा आजार होऊ शकतो. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जगभरात मलेरियाचं थैमान इतकं वाढलं होतं ना की बाप रे. तेव्हा या रोनाल्ड रॉस यांनी डासांच्या माध्यमातूनच मलेरियाचा प्रसार कसा होतो हे शोधून काढलं रसिक हो. हां, आणि ते डास पकडायचे, बरं, हे डास पकडण्यासाठी किशोरी मोहन बंडोपाध्याय हे भारतीय शास्त्रज्ञ, त्यांची मदत झाली. मग ते डास कसे पकडायचे, ते पकडून आल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना त्यांच्यावर ते त्याचं ऑपरेशन करून ते फाडून ते कशा तऱ्हेनं त्याच्यामध्ये त्याचे जे दिसत आहेत आपल्याला जीवाणू हे शोधून काढणं, मग ती कोणा डासांना हो, पक्ष्यांना कसा मलेरिया होतो तो कोणामुळे होतो, माणसांना कोणामुळे होतो, म्हणजे त्यांनी पक्ष्यांवर पण प्रयोग केले, नंतर माणसांवर प्रयोग केले, आणि त्याच्यानंतर मग ते लाळेच्या माध्यमातून कसे सोडतात ते जीवाणू, कसं ते जीवनचक्र सुरू होतं, हे सगळं त्यांनी शोधून काढलं. आणि प्रिव्हेंशन ऑफ मलेरिया हा ग्रंथ लिहून नंतर जनजागृतीसुद्धा केली, आणि यासाठी त्यांना 1902 सालचं नोबेल पारितोषिकसुद्धा प्रदान करण्यात आलं होतं रसिक हो. शिवाय सर या किताबानंसुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे ना, इतकं मोठं त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हा या अशा लोकांचा विसर होऊ नये आणि आपण सदैव कृतज्ञ राहायला हवं यांच्याप्रती, कारण शेवटी हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. आणि रसिका, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते, मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत येते. हे एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच कार्यक्रमाची सांगता होते. त्यानंतर लगेच आपण भेटतोय 11 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात युवा तरंगमध्ये. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

रसिकाओ नमस्कार, 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

काय वेळ लागलंय का? असे निर्णय घेत असताना घरातल्यानं एकदा तरी विचारलं होतंस का तू? का तुझे तूच निर्णय घेतलेस? हा संवाद तुमच्या घरात घडलाय कधी? आणि या नंतर नंतर संवाद तुटलाय का पुन्हा मग चर्चा झालीय? होतं होतं असं. म्हणजे कसं आहे, आपली मुलं मोठी होतात, नंतर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतात. जेव्हा शिक्षण पूर्ण होतं आणि मग स्वतःचं असं काहीतरी करायचं असतं स्वतंत्र, मग नोकरी असू देत, व्यवसाय असू देत किंवा आणखी काही असू देत, इथे मात्र ही मुलं ठाम असतात. आणि आत्ताची पिढी तर इतकी स्वयंपूर्ण आहे ना, इतकी व्यवस्थित विचार करते सगळ्या गोष्टींचा की मला खरोखर कौतुक वाटतं या मुलांचं. म्हणजे कदाचित आमच्या वेळेस आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करत असू, सगळ्याच गोष्टींचा विचार करत असू, पण आत्ताची ही जी मुलं आहेत ना, हे तितकीच प्रॅक्टिकल आहेत रसिक हो. त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात आणि आयुष्यात काम आणि आयुष्य याच्यात खूप छान समतोल कसा साधता येईल, ज्याला वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो, त्याचाही ते व्यवस्थित विचार करतात. आणि याची मी आत्ताच्या मुलांच्या भाषेतच म्हणेन की याचं कॅल्क्युलेशन्स ना, याची कॅल्क्युलेशन्स त्यांच्याकडे खूप उत्तम असतात. आणि आपल्याला पटतील अशी व्यवस्थित उत्तरही ही मुलं देतात, ती सुद्धा तितक्याच शांतपणे उदाहरणासह पटवून. म्हणजे अलीकडची एक बातमी मी वाचली, ती अशी आहे की आपल्या देशातलं 2 कोटींचं पॅकेज या मुलानं नाकारलं आणि तो गेला अमेरिकेत. तिथे त्याला ऑफर होती 1.5 कोटी सॅलरीची आणि ती स्वीकारली. परत त्याने असं का बरं केलं? अर्थात जेव्हा नोकरीसाठी बाहेरच्या देशांचा विचार केला जातो तेव्हा पहिल्या क्रमांकावर कुठला देश असतो? तर हाच, ज्या देशाचं मी आत्ता नाव घेतलं. अगदी. आणि दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येनं

देशात नोकरीसाठी किंवा इतर शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या असते ना, की म्हणजे जरी तिथे पगार जास्त असला, डॉलर्समध्ये पैसे मिळत असले, तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्क कल्चर, जे अमेरिकेत आहे, युरोपात आहे, ते वर्क कल्चर रसिकहो वेगळं आहे. आता हा विषय चर्चेचा का आहे, याचं कारण म्हणजे इथे जास्त पगार मिळतोय पण तरी पण तो तिथे का बरं गेला, याचं कारण असं आहे की त्याला ना 24 तास काम करायचं नव्हतं. म्हणजे आता अमेरिकेसारख्या देशात किंवा युरोपात जाऊन राहणं, काम करणं खरं तर तिथे ही खर्चिक बाब आहे, भाडं आणि सगळ्या गोष्टी हे खरोखर खर्चिक बाब आहे, विजाची चिंता असते, त्याच्यानंतर मग पुढचा विजा, हे या सगळ्या गोष्टी असतात. तर या मुलानं काय सांगितलं माहिती आहे का, अमेरिकेत मी संध्याकाळी 5 वाजता लॉग ऑफ करतो, मी बाहेर पडतो 5 वाजता, पण आपल्या देशात मात्र इथे मला 24 तास उपलब्ध राहण्याची अपेक्षा असते. म्हणजे कसं आहे, मीटिंग पहाटे 4 वाजता आहे, रात्री 3 वाजता आहे, इंटरनॅशनल कॉल्स आहेत, ते घ्यायचे आहेत तर ते घ्यायचेच आहेत. त्याच्यामुळे तो म्हणे नाही की बाहेरच्या देशांमध्ये काम करणारी माणसं असतात ती तिथे काम करतात, पण कामाच्या वेळा संपल्यानंतर त्यांच्यावर प्रेशर नसतं काम करण्याचं. बरं, जो कॉल ठरलाय तो त्या वेळेतच, असं नाही की कोण तुम्हाला सांगणार आहे, तर ते त्या वेळेत करायचं आहे, अशा तऱ्हेचं आहे. आणि हे ना आता बरीचशी मुलं हा जो पर्याय आहे हा निवडताना दिसत आहेत. एक गोष्ट तुम्हाला सांगते की युरोपातल्या त्या वास्तव्यामध्ये ही गोष्ट मी सुद्धा फार जवळून पाहिलेली आहे, की तिथल्या कामाची पद्धत म्हणजे तिथलं वर्क कल्चर हे खूप वेगळं आहे. आणि त्या कल्चरविषयी, त्या संस्कृतीविषयी आपण नक्की बोलूया. त्याआधी ऐकूया हे गाणं आणि नंतर पुढे जाऊया.

कार्यक्रम युवा तरंग, आपण आजची तरुणाई काय करते, कसा विचार करते आणि नवीन पर्याय नवीन गोष्टी शोधताना सुद्धा त्यांचा नेमका विचार कसा असतो हे पाहतोय. आताच मी म्हटलं तसं की आता ही तरुणाई मोठ्या पगाराच्या नोकरी किंवा मोठ्या पॅकेज ज्या काही सुविधा असतात त्यांना मिळतात त्या सगळ्या, बरं या सुविधांबरोबर मग त्यांचं असं असतं की पर्क्स पण मिळणार का, हे आत्ताची कॉर्पोरेट लँग्वेज आहे रसिक हो, मग त्या सगळ्याचा विचार करून मग ते पॅकेज स्वीकारलं जातं हे तर आहेच. तुम्ही म्हणाल की हे तुम्ही सांगताय हे खरं आहे, पण आता नोकऱ्या तशा आहेत कुठे, काय आहे, कसं आहे, नाही हो. आता या सगळ्या गोष्टी घडत आहेत, AI आलंय आणि AI आल्यानंतर मग चिंता वाटणं, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, नवीन बातम्या येत आहेत त्यामुळे चिंता वाटणं हे स्वाभाविक आहे. आता खरं तर AI आल्यानंतरसुद्धा मग नवीन वाटा दिसायला लागलेत हेही तितकंच खरं आहे. आता बाहेरच्या देशात गेल्यानंतर तिथलं वर्क कल्चर जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथे तुम्ही पाहाल तर तिथे असं सर मॅडम किंवा अशी काही संस्कृती फार दिसत नाही, पण त्याच्याबरोबरीनं एक गोष्ट अशी पाहिलेली आहे की तिथे काही काही कंपन्यांचे CEO आहेत ना हे तुम्हाला असे खास क्युबिकल्स आहेत, खास ऑफिसेस आहेत, वेगळं त्यांचं केबिन बनवलेलं आहे तिथे जाऊन बसून काम करतायत असं नाही. एका ठिकाणी गेल्यानंतर तर मला असं दिसलं की त्या इमारतीच्या जिन्यावर लॅपटॉप घेऊन बसून काहीतरी छानपैकी त्यांचं काम चाललं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांशी माणसांशी ते छान हस्तांदोलन करून किंवा हात दाखवून छान गप्पांच्या सुरात मस्त बोलत आहेत. आणि नंतर जेव्हा कळलं की ही व्यक्ती या कंपनीचा CEO आहे तेव्हा मग तिथलं वर्क कल्चर आणखी जास्त प्रकर्षानं लक्षात आलं. त्यांचं असं म्हणणं आहे की ठराविक एक वेळ काम केल्यानंतर 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा पुढचा जो वेळ आहे हा तुमच्यासाठी आहे किंवा हा हे माझं आयुष्य आहे आणि ते मी याच्यानंतरचा जो भाग आहे तो तेव्हा मी हे करणार आहे, ते तसं मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगेन आणि ते माझं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये मला ना अशा कुठल्याही गोष्टींची आडकाठी नको आहे, तिथे मला नको आहे की हा माझा मी टाईम आहे, खरं सांगते हा मी टाईम आहे. आणि मग हा मी टाईम घालवण्यासाठी मग त्यांना या अशा ज्या आजूबाजूच्या गोष्टी असतात ना त्या नको असतात. कामाच्या वेळेस काम, जेव्हा वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःचा असा वेळ असतो तो स्वतःचा वेळ त्यांना स्वतःसाठीच घालवायचा असतो हा एक भाग आहे तिथे. आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत रसिक हो सांगण्याजोग्या, आणि त्या सांगत असताना जेव्हा मुलं काही काळासाठी परदेशात जातात किंवा तिथे शिक्षण घेतात, तिथे काही अनुभव घेतात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं, तेव्हा तुमच्या कक्षा विस्तारतात म्हणण्यापेक्षा तुमची विचार करण्याची पद्धत बदलते आणि जागतिक स्तरावर ज्या गोष्टी ज्या तऱ्हेनं होत आहेत आणि तो अवाका पाहिल्यानंतर त्या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा कक्षा विस्तारतात आणि तसे विचार हे यायला लागतात. आता तुम्ही जर पाहिलं जेनझी म्हणा किंवा आत्ताची तरुणाई जी आहे त्यांच्याशी जरा एकदा गप्पा मारा तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुम्ही एखादा पर्याय सांगण्यापेक्षाही तुमच्यासमोर ते आणखी 4 पर्याय आणखी ठेवतात आणि तुम्हाला ते पटवून देतात, ते सांगतात. पूर्वी असं होतं की परीक्षा झाल्यानंतर मग व्याख्यानमाला असायच्या किंवा तसं खास पुढे काय करायचं आहे यासाठी वेगळी व्याख्यानं असायची, लेक्चर्स असायचे आणि ते जाऊन आम्ही बसायचो मग कळायचं. आता तसं नाही आहे, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलं स्वतःचे मार्ग शोधत आहेत आणि वेगवेगळे पर्याय आणि ते तितकेच योग्य असे बरं का परवडतील असे हां हे सुद्धा पाहतात ही मुलं आणि ती आपल्या मित्रमंडळींच्या बरोबरीने हे सगळं काम उत्तमरित्या करतात, आपल्याला सांगण्याची गरजच भासत नाही तिथे त्यांना. आणि हे आत्ता 8वी 9वी 10वीत असतानाच हे सगळं सुरू होतं किंबहुना त्याच्याही आधी सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग ठराविक एका शाखेत प्रवेश घेत असताना आपल्याला काय काय करायला हवंय, कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे हे सगळं ही मुलं आपणहून पालकांना सांगत असतात, तेव्हा हे खरोखरीच कौतुकाचं आहे. कारण काळ बदलतोय तेव्हा काळाबरोबर ही मुलं सुद्धा बदलत आहेत आणि त्यांना आपापले मार्ग कसे हवे आहेत काय हवे आहेत हे माहिती असतं, त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करतात. तेव्हा त्यांच्या या अशा प्रयत्नांमध्ये ना आपण त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, किंवा जर आपल्याला काही कळत नसेल तर त्यांच्याकडून ते समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

चला दोस्तों हो आयुष्यावर बोलू काही आणि रोज आपण आत्ता नवनवीन गोष्टी कशा समोर येत आहेत पहा, नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन गोष्टी, आणि त्या पाहत असताना मग सोशल मीडियावर जेव्हा अशा गोष्टी पाहतो ना आपण तेव्हा मग चर्चा पण तशाच होतात. आता अशीच एक बातमी आली की हे जे दाम्पत्य आहे पुण्याचं, त्यांनी असं ठरवलं की 38व्या वर्षी आपण निवृत्त व्हायचं. आणि एक संकल्पना आहे पहा, मी तुम्हाला सांगते, फायर, FIRE. आता ही फायर संकल्पना तुम्हाला माहिती आहे का? आत्ताच्या तरुण मुलांना माहिती आहे बरं का? हे म्हणजे काय? फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि रिटायर अर्ली. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे, पण त्याच्या बरोबरीने निवृत्ती आपल्याला घ्यायची आहे ना, ती सुद्धा लवकर घ्यायची. आता मला सांगा, निवृत्तीचं वय सध्या किती आहे? 55, 58, 60, 62. म्हणजे काही काही जण निवृत्त झाल्यानंतर सुद्धा मग येतात ऑफिसमध्ये, पण त्यांची कारणं वेगळी आहेत की घरात बसून काय करायचं, मुलंही नसतात, सोबत कोणी नाही आहे, बोलायला कोणी नाही आहे, वेळ जात नाही, म्हणून मग येतात ती, हा भाग वेगळा आहे. पण तरीसुद्धा या जोडप्यानं किंवा या पुण्याच्या जोडप्यानं असं ठरवलं की आम्ही आता निवृत्त होणार. कारण काय आहे की सतत कामाचा ताण आहे आणि त्यामुळे आमच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळच मिळत नाही आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या आर्थिक बाबी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि जीवनशैलीचा नव्यानं विचार करतोय. वयाच्या 38व्या वर्षी त्यांची जी संपत्ती आहे ती जवळपास 10 ते 12 कोटी त्यांनी जमा केली आणि ते असं म्हणतात की या 2-3 वर्षात आम्ही निवृत्ती घेणार, अर्थात आमच्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण पार पाडणार आहोत. आमच्या आई वडिलांची व्यवस्थित काळजी, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल हे सुद्धा आम्ही पाहणार आहोत. पण आणि आर्थिक नियोजन जे आहे ते सुद्धा आम्ही व्यवस्थित केलेलं आहे. आणि जेव्हा ही पोस्ट त्यांनी टाकली तेव्हा मग चर्चेला आणखी उधाण आलं रसिक हो. म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की अरे तुम्ही आता असा विचार करताय, पण तुम्हाला असं वाटतंय की का की हे पैसे पुरतील? काही जणांनी कौतुकसुद्धा केलं, काही जणांनी शंका हे केली की बाबा कसं काय होणार, तुम्हाला आणखी वेगळ्या तऱ्हेनं गुंतवणूक करायला हवी आहे. बरं, आणखी काही वैयक्तिक गोष्टीसुद्धा त्यांनी इथे शेअर केल्या होत्या, पण त्याहीपेक्षा कसं आहे, मला नेहमी असं वाटतं की हे जे वैयक्तिक निर्णय असतात जे त्यांच्या आयुष्यासाठी घेतलेले असतात, तर त्यांचा निश्चितच आदर करणं गरजेचं आहे. आणि ही जी घटना आहे, ही सध्याची जी तरुण कॉर्पोरेट पिढी किंवा त्या वर्गात ज्या सगळ्या गोष्टी होत असतात, मग ते ताणतणाव आहे, ती आपली बदलती जीवनशैली आहे, आणि फक्त बँकेत बॅलन्स वाढवत राहायचं आणि काम करत राहायचं हे सगळं सतत चालू ठेवण्यापेक्षा थोडासा ब्रेक घेणं आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य देणं आणि तितकंच अर्थपूर्ण असं आयुष्य जगणं याला आजची तरुणाई प्राधान्य देते रसिक हो, हे यातून दिसतंय आपल्याला. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं तसं की परदेशातलं वर्क कल्चर जे आहे ते वेगळं आहे. ते कशा स्वरूपाचं आहे, म्हणजे एक ठराविक वेळ, 5, 6, 7 जो काही त्यांची वेळ आहे, जी काही वेळ आहे ती संपल्यानंतर तुम्हाला तिकडे आजूबाजूला कोणी दिसणारही नाही, शुकशुकाट. बरं, कुणी असं काम करत राहिलं तर ते त्या वेळे व्यतिरिक्त वेळेच्या बाहेर जाऊन काम करायला परवानगीच नाही आहे. मस्तपैकी ते आपलं आयुष्य इतकं एन्जॉय करतात ना, ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या आपापल्या सायकली, बरं का, गाड्या घेत नाहीत, सायकली घेतात आणि बाहेर पडतात. परत त्या सायकलींमध्ये त्यांची छोटी छोटी मुलं असतात, ती सुद्धा मुलांना घेतात, त्यांच्यासाठी वेगळं असं बसायची छान गाडी तयार केलेली असते, त्यात ती मुलं बसतात. मुलांच्या सायकली वेगळ्या असतात, 1-2, 2-3 वर्षाच्या मुलांच्या सुद्धा अगदी छोट्या छोट्या सायकली असतात त्या रस्त्यांवरून, म्हणजे खास वेगळे सायकल ट्रॅक असतात त्याच्यावरून ही मुलं पालकांसोबत जात असतात. आयुष्य जगणं, हे जगणं सोपं आणि छान करणं याकडे आता प्राधान्य दिलं जात आहे. अर्थात बँक बॅलन्स पण हवा आहे त्यांना, पॅकेजेस उत्तम मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा असतात आणि ते कसे कुठे मिळतील यासाठी सुद्धा ही मुलं प्रयत्न करत असतात. हे सुद्धा कौतुकास्पद आहे, खरंच कौतुकास्पद आहे. पण ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत याची नोंद घेणं गरजेचं आहे. हो, गरजेचं आहेच.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-180-1503 पर कॉल करें.

रसिका, आता ना एका अशा मुलीविषयी मी सांगणार आहे तुम्हाला की जी अमेरिकेत आहे, भारतीय वंशाची आहे, 17 वर्षाची आहे, आणि ती काय करते, तिच्याकडे संपूर्ण बटालियनची जबाबदारी आहे, 300 कॅडेट्सना ती कमांड देते आणि सगळे जे कॅडेट्स आहेत ते तिच्या आदेशांचं पालन करतात. आठवड्यातून एकदा एक दिवस ड्रिल असते, संचलन जे असतं ते, आणि मग सकाळी 7 वाजता शाळेत पोहोचून मग त्या परेडचं नेतृत्व करायचं, आणि हा अतिशय सुंदर असा अनुभव असल्याचं ती नमूद करते. ही जी मुलगी आहे ना, ही 17 वर्षाची अमेरिकेतली भारतीय वंशाची ही मुलगी आहे, रिद्धी चौहान. हिने अमेरिकेत हे जे काम केलंय याचं कौतुक सगळ्या ठिकाणी होत आहे, कारण तिची आत्ता निवड झालेली आहे इथे तिची ऑफिसर ट्रेनिंग कोर, म्हणजे कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. तिला पुढे जाऊन भविष्यात तिथे त्या देशात राहून काम करायचं आहे, आणि न्यूयॉर्कमधली ही शाळा आहे, इथे या शाळेतच तिच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. जसं मी म्हटलं तसं की संपूर्ण बटालियनची जबाबदारी, ती ऑर्डर्स देते, सगळं करते. आता इथे नेव्ही ज्युनियर रिझर्व ऑफिसर्स ट्रेनिंग कोर हा एक लीडरशिप प्रोग्राम आहे जो अमेरिकेत चालवला जातो. या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण किंवा टीमवर्क कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं, किंवा त्यांच्यात जर ते गुण असतील ना तर त्यांना वाव दिला जातो. रसिक हो, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रिद्धी चौहानने या सगळ्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आता ही फक्त कमांडिंग ऑफिसर नाही आहे, तर तिला सुरुवातीला तिची निवड झाली होती अकॅडमिक ऑफिसरमध्ये म्हणून, त्याच्यानंतर मग स्टेम कमांडर, प्लॅटून लीडर, इन्स्पेक्शन्स कमांडर, आणि शेवटी आता ती कमांडिंग ऑफिसर बनली आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून या सगळ्या भूमिका ती पार पाडते, आणि या सगळ्या भूमिका पार पाडत असताना शाळेला इतर ज्या काही स्पर्धा असतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा बक्षीस मिळवून देणं, विजय मिळवून देण्याचं कामसुद्धा ती करत असते. बरं, त्याच्याबरोबरीने ह्या 300 कॅडेट्सना ट्रेनिंग देणं, ड्रिल किंवा जी परेड असते किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्यात सहभागी होणं, मार्गदर्शन करणं, प्रशिक्षण देणं, हे सगळं ती करत असते. बरं, तिचे जे पूर्वज आहेत ते राजस्थानच्या जयपूरचे, जयपूरमध्ये राहणारे होते, त्याच्यामुळे आणखीही तिचे जे नातेवाईक आहेत ते इथे राहत आहेत. पण ही मुलं जर अशा रीतीनं काही करत असतील तर खरोखरीच कौतुक आहे ना आपल्याला. तो मला ना आता आठवत आहे, शाळेमध्ये असताना, तुमच्याही शाळेत असेलच, ते NSS असतं, NCC असतं, आणि NCC मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मग ते 3 वर्ष महत्त्वाची असतात. एकतर ते परेड करायची असते, ड्रिल, त्याच्यानंतर शनिवार रविवार खास तुम्हाला त्या परेडसाठी जायला लागतं, मग कॅम्प असतं, मग शूटिंग, रॅपलिंग, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यातही एक वेगळी मजा असते. आणि या सगळ्या पद्धती किंवा या सगळ्या ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आणि तुम्ही जर सर्वोत्तम असाल त्याच्यामध्ये तर तुमची RD परेडसाठी निवड होते. शाळेत असताना नाही, पण शाळेतून बाहेर पडल्यानंतर, महाविद्यालयात गेल्यानंतर, मग जर त्या याच्यात आरडी परेड म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनी जी परेड केली जाते तिथे, तर त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा मान मिळतो, आणि तो इतका अविस्मरणीय असा अनुभव असतो रसिक हो. एकतर त्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला दिले जाणारे जे खास कपडे असतात ते, त्याच्यानंतर जे ग्लव्ज असतात मानेला, गळ्याला किंवा डोक्याला बांधण्यासाठी, मध्ये इतके वेगळ्या तऱ्हेचे छान असे कपडे दिलेले असतात, आणि त्याच्यानंतर खास जेवण असतं तुमच्यासाठी ठेवलेलं, तुमच्यासाठी खास अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं, त्यामुळे ते अविस्मरणीय असे अनुभव असतात. आणि हे जे सर्टिफिकेट्स असतात ना NCC ची, म्हणा मग ते B सर्ट असेल, C सर्ट, त्याची अशी नावं आहेत की ती तुम्हाला पुढे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना पुढच्या कुठल्या गोष्टींसाठी, तुम्हाला इतर ह्याच्यातसुद्धा ती फार कामी येतात. आत्ताही आहे परिस्थिती तशी, आणि या वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून मग वेगवेगळे मेडल्स दिले जातात. जर ते अखिल भारतीय स्तरावर भरवलेले कॅम्प्स असतात, त्यातून सुद्धा मुलांच्या बऱ्याच गुणांना तिथे वाव मिळतो, एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ मिळतं रसिक हो. त्यामुळे जर अशा ठिकाणी मुलं जात असतील, सहभाग घेत असतील, तर असं म्हणू नका की एक रविवार मिळतो, एकच सुट्टी मिळते, कशाला बरं जायचं, नाही, त्यातही एक वेगळी मजा असते.
आणि जर कुणी NCC मध्ये काम केलेले असेल, ती 3 वर्ष छान जगले असतील, तर त्यांना हा अनुभव काय असतो हा माहिती आहे. आणि ह्या गोष्टी मी खरोखर तुम्हाला अनुभवाने सांगते रसिक हो. म्हणजे अभ्यास तर आहेच, पण अभ्यासासोबत जर असं काही असेल ना तर ती एक वेगळी शिस्त असते, आणि ती स्वयंशिस्त ना आपोआपच बांधते अंगामध्ये. खरं सांगते,

वर्षा अभ्यासू विद्यार्थिनी आणि त्याच्याबरोबरीनं बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पातळीवर त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं. लष्कराविषयी आकर्षण होतंच आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. म्हणजे विचार करा, कशा गोष्टी एकत्र आल्यात आणि या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सुवर्णपदक पटकावलं. मलाच दम लागला बोलताना, विचार करा. आणि AFMC साठावा जो तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा होता त्यात ती परेड झाली मैदानावर, कीर्तीचक्र परेड झाली, तेव्हा या याच्यामध्ये संचलनामध्ये बरेच जण होते. आणि याच्यात म्हणजे सर्वोत्कृष्ट सर्वांगीण विद्यार्थिनी म्हणून फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि कलिंगा ट्रॉफीसुद्धा मिळालेली आहे. शैक्षणिक गुणवत्ता आहे, क्रीडा प्रकारात उत्तम हे आहे, नेतृत्व आहे आणि इतर जे उपक्रम आहेत त्या सगळ्यांमध्ये तितकीच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हा गौरव म्हणजे खरंच कमाल आहे ना. रसिका, अनन्य यांनी ना 17 वर्षाखालच्या गटामध्ये खेलो इंडियामध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. अभ्यासात उत्तम, 11वीमध्ये झालं असं की कोरोना सुरू झाला होता त्याच्यामुळे खेळणं बंद झालं, पण तरीसुद्धा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, यश मिळवलं आहे. त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण म्हणजे डॉक्टर व्हायचं ठरलं होतंच. लष्करी म्हणजे शाळेत लष्करातले अधिकारी यायचे, शाळेतसुद्धा यायचे आणि त्यांना पाहून मग यांना असं वाटायचं की आपणसुद्धा यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यासारखं व्हायला हवं असं वाटायचं. आणि सगळ्यात जास्त आकर्षण कुठलं होतं माहिती आहे का? हे लष्करी अधिकारी यायचे ना, त्यांच्या गणवेशाचं आकर्षण. खूप मुलांना हे असतो, म्हणजे यांच्या गणवेशाचंच आकर्षण जास्त असतं. म्हणजे मगाशी मी NCCचा उल्लेख केला ना, तर तो NCCचा गणवेश 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला परिधान करून घालून ती बेरी ते हायकल ते सगळं लावून रस्त्यावरून जात असताना ना काय अभिमान वाटायचा तुम्हाला, खरं सांगते. आजही मुलांना तो वाटत असेल नक्कीच. तर अशाच प्रकारचं आकर्षण अनन्या फडके यांनासुद्धा होतं. आणि डॉक्टर तर व्हायचं आहे पण लष्करी सेवेत पण जायचं आहे, मग काय करायचं? या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर AFMC हा एक पर्याय होता. आणि मग ती 4 वर्ष अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी शिकत बॅडमिंटन ट्रेकिंग अशा सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि मग देशातले आणि सशस्त्र दलातले सर्वोत्तम डॉक्टर्स हे मार्गदर्शनासाठी होतेच तिथे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळालं उत्तम आणि लष्करी वैद्यकीय सेवेत असणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची एक जाणीवसुद्धा होती. हो, असं सगळं होतं. आणि अशा तऱ्हेने डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार पण करायचेत आणि सैनिक म्हणून देशासाठी सज्जसुद्धा राहायचं आहे. ही अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी त्यांना हवी होती. हो, म्हणजे डॉक्टरांचा पांढरा कोट हवा आहे आणि तो गणवेशसुद्धा हवा आहे. ही सन्मानाची दोन प्रतीकं आहेत, ती परिधान करणं हा बहुमान जो त्यांना हवा होता. आणि अशा तऱ्हेनं मग त्या या सेवेत रुजू झाल्या. बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक ते लष्करात डॉक्टर, पुण्याच्या फ्लाइंग ऑफिसर अनन्या फडके यांनी खरंच प्रेरणादायी अशी छान कामगिरी केली आहे, तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक रसिक हो.

आणि रसिकहो आपल्या कार्यक्रमाची वेळही इथे संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या युवा तरंग कार्यक्रमाची सांगता होतीये. थोड्याच वेळात आपण भेटतोय ठीक 12 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे.

चला आज आपण युरोपातल्या अशा शहरांची सफर करूया ना, मस्तपैकी भटकंती करूया तिथे, आणि तिथलं वातावरण, तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या पाहूया आपण आपल्या कार्यक्रमाच्या आणि सुंदर गीतांच्या माध्यमातून. आता युरोपची भटकंती करत असताना ना, जर बऱ्याचशा शहरांची सफर केल्यानंतर मग तुम्हाला असं वाटायला लागतं काही वेळानंतर की अरे युरोप हा सगळीकडे सारखाच आहे की, तशाच प्रकारच्या इमारती, तशाच नद्या, तसेच पूल, एकंदर संस्कृती म्हणा, म्हणजे तिथे जी हॉटेल्स म्हणा, रेस्टॉरंट्स म्हणा, त्याच्या बाहेर जे ठेवलेलं सगळं मांडून ठेवलेलं असतं आणि ती जी एक वेगळी पद्धत आहे किंवा ते जे कल्चर आहे ते सुद्धा तितकंच वेगळं आणि छान आहे, वातावरण छान आहे, हे सगळं सारखं वाटू शकतं नक्कीच. पण युरोपात गेल्यानंतर तिथल्या नद्या आणि नद्यांच्या किनाऱ्यावर म्हणजे नद्यांवर बांधलेले जे पूल आहेत ना, ते इतके सुंदर आहेत, म्हणजे त्या पुलांवर तुम्ही थांबून, खरं तर त्या पुलांवर उभं राहून थांबून त्या तिथल्या वातावरणाचा आस्वाद घेणं हा एक वेगळा अनुभव आहे रसिक हो, खरंच. आणि हा अनुभव घेत असताना गंमत सांगते तुम्हाला, तुम्हाला सकाळी दुपारी म्हणजे दिवसा वेगळा अनुभव मिळतो आणि रात्रीच्या चांदण्यात त्या रोषणाईमध्ये ते छान असं वातावरण असतं ना तिथे, म्हणजे जर आजूबाजूला छान अशा वास्तू उभ्या असतील तर त्यांचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं आणि त्याला जर चांगलं असं सुंदर रोषणाई केलेली असेल, सजवलेलं असेल तर ते अधिक सुंदर दिसतं, अधिक. खरं सांगते, हे अशा प्रकारचे अनुभव घ्यायचे असतील ना तर तिथे खरंच जायला हवं. आणि नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी इतक्या सुंदर अशा काही काही गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. बरं, नदीतून सफर करण्यासाठी त्यांच्या खास बोटी असतात. बरं, त्या बोटीमध्ये किंवा त्या लॉन्चमध्ये तिथे बसल्यानंतर आतमध्ये सुद्धा तुमच्या खाण्यापिण्याची छान सोय केलेली असते, तोही एक वेगळा अनुभव असतो. बरं का, आता मी त्यात सखोल म्हणजे अगदी खोलात जाऊन सांगणार नाही आहे तो नेमका काय अनुभव आहे तो, तिथे जाऊन अनुभव घेण्याची गोष्ट आहे ती रसिक हो. पण युरोपच्या नकाशावर अशी अनेक शहरं आहेत जी असे अनुभव तुम्हाला देतात. त्यातलं एक असं शहर आहे की या शहराच्या मधोमध एक नदी वाहते आणि त्या नदीमुळे ना त्या शहराचे दोन भाग झालेत. हां, आणि या दोन भागांमुळे झालं आहे असं की तिथला इतिहास आहे, तिथली संस्कृती आहे, तिथलं सौंदर्य आहे, हे त्या दोन्ही भागांना ना एक वेगळी अशी ओळख देतं रसिक हो. आणि या नदीचं नाव आहे डॅन्यूब, आणि त्या डॅन्यूब नदीच्या दोन्ही काठांवर वसलेलं शहर जे आहे त्याचं नाव मी तुम्हाला आत्ता सांगत नाही आहे, मी आधी हे गाणं आपल्याला ऐकवते, तुम्ही ओळखा नेमकं कुठलं शहर असेल ते. डॅन्यूब नदीच्या काठावर वसलेलं दोन्ही बाजूला हे शहर आहे, दोन वेगवेगळे ठिकाणं आहेत पण या दोन्ही ठिकाणांना एकत्रितरित्या संबोधलं जातं. आणि आपली जी पॅकेजेस असतात परदेशी प्रवासाची तर त्याच्यामध्ये या ठिकाणं हे ठिकाण हमखास असतं. आधी गाणं ऐकूया मग बोलूया या ठिकाणाविषयी.

हा नद्यांमधलं असं शांत म्हणा पाणी तिथलं, किंवा जे झुळझुळ वाहणारं पाणी जरी असेल ना तरी ते सौंदर्यात आणखी भर घालत असतं. तुमच्या लक्षात येतं आहे का मी कुठल्या ठिकाणाविषयी कुठल्या शहराविषयी बोलते? म्हणजे आपण जर युरोपचं पॅकेज घेतलं आणि ठराविक ते देश घेतले तर त्याच्यात हे असतंच असतं. येस, मी बुडापेस्टविषयी बोलते. हा देखणं शहर आहे, खरंच देखणं शहर आहे, हंगेरीची राजधानी आहे. म्हणजे हंगेरी, बुडापेस्ट, पोर्तुगाल असं आपल्याला व्यवस्थित पॅकेज मिळतं. पहा पण काय आहे ना की अशा ठिकाणी जेव्हा आपण भेट देतो ना तेव्हा तिथे फक्त पाय लावून नाही यायचं. मी पाय लावून येणं असं अशासाठी म्हणते की तिथे गेल्यानंतर चला चला चला पटकन इथे गेलं तिथे गेलं हे पाहिलं ते पाहिलं, नाही नाही, एक निवांतपणा पाहिजे. अशा ठिकाणी गेल्यानंतर ना तो निवांतपणा आणि त्या दिवसभरातलं ते सौंदर्य आपल्याला अनुभवता आलं पाहिजे आणि आपल्या नजरेत साठवून ठेवता आलं पाहिजे. हो, मोबाईलमध्ये काही ढिगभर फोटो असतात आणि आपण ते ना आता ते

फोटो काढण्यापेक्षा उपलब्ध असतात, व्हिडिओ असतात, फोटो असतात, सगळं असतं, पण आपण ते नेत्रसुख घेणं, आ हा हा हा। आणि बुडापेस्ट म्हटलं की ना, ती डॅन्यूब नदी, ती अशी छान निळा अशा मस्त पाणी असं दिसतं ना ते, आणि तो पूल रात्रीच्या प्रकाशात, त्या तिकडच्या त्या परिसरामध्ये त्यांचं ते संसद भवन आहे, ते असं छान उजळून निघालेलं असतं। आणि ना तो बुडा कॅसल, म्हणजे बुडा किल्ला आहे, किल्ला म्हणूया आपण त्याला, गढी म्हणूया, तुम्हाला फोटो मिळत असेल तर नक्की पहा, जे लोकं जाऊन आलेत त्यांच्या डोळ्यासमोर चित्रच उभं राहिलं असेल ते। म्हणजे युरोपात पूर्वीचा काळ, रेनेसन्सचा काळ कसा होता, म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ कसा होता, आणि एक म्हणजे रस्त्यांवर चालताना तिथे तिथली वास्तुकला, त्याच्याबरोबरीनं त्या रस्त्यावरची स्वच्छता, नद्यांमध्ये सुद्धा तुम्ही त्या बोटीत बसताय ना, पाणीच काय, वरचा ब्रिज, सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा जाणवतील की काय राखलंय। हां, पण बरेचदा होतं काय माहिती आहे का, आपण ते आजूबाजूला बघण्यापेक्षा ना आपल्या डोळ्यावर आपला मोबाईल असतो आणि खचाक खचाक फोटो काढत असतो आपण। तर ही जी गोष्ट आहे, ही ना दोन शहरांची गोष्ट आहे। हे बुडापेस्ट फक्त सुंदर नाही आहे, तर ते इतिहासाने सुद्धा तितकंच समृद्ध असं आहे। आता बुडापेस्ट म्हटल्यानंतर ही दोन शहरं आहेत ज्याच्या मधोमध नदी गेलेली आहे, बुडा आणि पेस्ट। म्हणजे डॅन्यूबचा पश्चिम किनारा बुडा, जिथे डोंगर आहेत, ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात, आणि पूर्व किनारा म्हणजे पेस्ट, तसं असं सपाट आहे, तिथे वर्दळ जास्त आहे लोकांची, जास्त म्हणजे अशी खूप जास्त नाही, पुण्या मुंबईसारखी तसं नाही आहे, आहे तशी गजबज असते तिथे, थोडंसं आधुनिक आहे। म्हणजे आपण असं म्हणतो ना, आपल्याकडे कसं वेस्ट आणि ईस्ट, तसा तसा तो भाग आहे। पण ही दोन्ही शहरं एकत्र झाली ती 1873 आणि मग त्यांचं एकत्रित रूप, म्हणजे आपण असं म्हणतो ना बुडापेस्टची सफर, सल कुठे जाऊन आलो तर बुडापेस्टला, पण बुडापेस्ट काय, एक बुडा आहे तर दुसरं पेस्ट आहे, असं सगळं। म्हणजे आपण आता सध्या ज्या बुडापेस्टमध्ये फिरतो ते खरं तर दोन वेगळी वेगळ्या वृत्तीची अशी शहरं आहेत असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यांचं खूप सुंदर असं मिलाफ झालेलं आहे असे। तर या डॅन्यूबच्या काठाकाठावरून, म्हणजे हंगेरियन पार्लमेंट जे त्यांचं संसद भवन आहे, ती ती बिल्डिंग दिसते, ती गॉथिक शैलीतली आहे, मस्त इमारत आहे। आणि बुडापेस्टला गेल्यानंतर आपण ही वास्तू पाहत नाही असं होतच नाही, दिवसा तर ती सुंदर दिसतेच, पण रात्री आ हा हा, त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं, त्या नदीमध्ये पडतं, आणि तो एक अविस्मरणीय असा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर बुडापेस्टला जायचं असेल ना, तर एक दोन दिवसांचा मुक्काम हा इथे करायला हवा, की संपूर्ण दिवस रात्र ते जे दृश्य आहे ते तुम्हाला पाहता यावं, हे सगळं जे आहे ना हे पाहायलाच हवं असे। पण काही ठिकाणं अशी असतात ना की जिथे जायलाच हवं, मग ते व्हेनिस असू देत, मग ते रोम असू देत, किंवा फ्लॉरेन्स असू देत, की तिथे जाणं मस्ट आहे, ते सगळं पाहणं, आपल्या डोळ्यांनी पाहणं, असं म्हणते मी। ऐकूया हे गाणं।

0: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज 100 SMS रोज अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता सीमित अवधि का खास ऑफर हर दिल जुड़े भारत बढ़े BSNL के साथ आगे बढ़ें अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें
1: बाळा मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो मी तर पाहून थक्कच झालो ते लोक दिवसभर एसी चालवतात रोज वॉशिंग मशीन लावतात घरात दोन फ्रीज आहेत पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये 0 मी विचारलं तर पुतण्या म्हणाला काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in

चला आपण हंगेरीत आहोत बुडापेस्टमध्ये, आणि बुडापेस्टची सफर करत असताना डॅन्यूब नदीच्या आजूबाजूच्या गोष्टी, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी बुडा आहे, एका ठिकाणी पेस्ट आहे, एक पश्चिमेला एक पूर्वेला, आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, मग त्यांचे काही राजवाडे असतील, काही आणखी काही गोष्टी असतील, आणि हा जो पूल आहे ना जो दोन्ही शहरांना जोडतो तो ब्रिज म्हणजे चेन ब्रिज, प्रसिद्ध असा पूल आहे हा बुडा आणि पेस्टला जोडणारा, आणि पुलाच्या दोन्ही टोकांना ना असे उभे असलेले सिंह आहेत. सिंह आहेत ते छान वाटतात पाहायला, पण काहीतरी वेगळे पण तिथे गेल्यानंतर कल्पना करा ना, एका बाजूला बुडा टेकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला पेस्टचं शहर आहे, म्हणजे त्या ब्रिजवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला एका बाजूला दिसतात अशा छान टेकऱ्या किंवा ते किल्ले असतील असा काहीतरी भाग दिसतो, आणि दुसऱ्या बाजूला ते शहर, आणि खाली वाहतीये डॅन्यूब नदी, आणि त्या पुलावरून तुम्ही चालताय. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस जर हे दृश्य अनुभवलं ना तर त्याचं सौंदर्य कळतं की काय आहे. आणि नंतर मग आपण याच परिसरातला बुडा कॅसल, म्हणजे त्याला राजवाडा म्हणूया, गढी म्हणूया, डॅन्यूब नदी ओलांडून जेव्हा तुम्ही बुडामध्ये येता, बुडामध्ये तर टेकडीवर एक बुडा कॅसल, जो किल्ला म्हणूया आपण त्याला, राजवाडा म्हणूया, असा तो आपल्याला दिसतो, जिथे इतिहासातल्या बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे इथे जुने राजवाडे आहेत, ऐतिहासिक इमारती आहेत, इथले रस्ते जे आहेत ना ते पण दगडी आहेत, म्हणजे वेगळ्याच प्रकारचे रस्ते आहेत, आणि इथून चालताना तुम्हाला सांगते अशा काही गल्ल्या आहेत, असे काही भाग आहेत, म्हणजे मधला एक वेगळा भाग आहे आणि तिथून तुम्हाला चालत असताना त्या किल्ल्याचे, त्या भागाचे असे काही अवशेष म्हणण्यापेक्षा अशा काही गोष्टी दूरवरून दिसत राहतात, आणि त्या अशा दोन बाजूला दोन रस्ते जातात, त्या रस्त्याने चालत असताना सुद्धा फक्त त्या रस्त्यावर रेंगाळणं, मी त्याला रेंगाळणंच म्हणेन, आणि बरीचशी तरुण मुलं, बरेचसे पर्यटक जे आहेत ना त्या रस्त्यावर फक्त रेंगाळतात रसिक हो, संध्याकाळच्या वेळेस वगैरे असे उतरतात, आणि फार काही त्यांना आजूबाजूचं सौंदर्य पाहायचं नाही, पण त्या रस्त्यावर फक्त रेंगाळत राहणं, आजूबाजूला पाहणं, त्यातही जो काही आनंद आहे ना तो वेगळाच आहे. आणि इथून जेव्हा तुम्ही त्या बुडापेस्टकडे पाहता तेव्हा त्या दोन्ही शहरांचं, त्या दोन्ही रूपांचं एक वेगळं असं सौंदर्य तुम्हाला दिसतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे इथे आल्यानंतर फोटो काढण्यासाठी सुंदर गोष्टी आहेतच, खरंय सुंदर गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही जर फिशरमॅन्स बॅशनमध्ये गेलात, बुडापेस्टमधल्या सगळ्यात सुंदर अशा ठिकाणी असं म्हणूया आपण, कारण इथे फोटो खूप सुंदर येतात, फिशरमॅन्स बॅशन असं त्याला म्हणतात, म्हणजे पांढऱ्या दगडात बांधलेले मनोरे तुम्हाला पाहायला मिळतात, त्या कमानीसुद्धा तितक्याच सुंदर आहेत, आणि त्यातून तुम्हाला संसद भवन त्यांचं दिसतं. हे फोटोग्राफर किंवा फोटो काढणाऱ्यांसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे, पण फक्त फोटोसाठी जाऊ नका बरं, इथे फक्त शांत उभं राहायचं. डॅन्यूब नदी आहे, संसद भवन आहे, आजूबाजूला या अशा सुंदर वास्तू आहेत, अक्षरशः जादूची काडी फिरवावत असं होतं. म्हणजे त्या रस्त्यावर रेंगाळताना ना पुढे पुढे गेल्यानंतर आपण अशा एका जगात प्रवेश करतो की जे कल्पनेच्या पलीकडे सुंदर आहे, खरंच सांगते तुम्हाला. असं अशी सफर असेल ना तर ती त्या आठवणी कायम मनात ठेवतं, आणि जेव्हा तुम्ही त्या आठवणी काढता किंवा बोलायला सुरुवात करता ना तेव्हा डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं.

चला इथली आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपल्या इथे गरम पाण्याचे झरे कुठे कुठे आहेत मला सांगा. वज्रेश्वरी, गणेशपुरी, आणखी कुठे कुठे जे आहेत तिथे आपण जातो, बरोबर ना? आणि ते औषधी असतात. आता इथे सुद्धा बुडापेस्टला आणखी एका गोष्टीसाठी खास ओळख आहे, आणि ती म्हणजे असेच नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत तिथे, त्याला थर्मल बाथ्स म्हणतात. हां, आता या थर्मल बाथची परंपरा इथे खूप जुनी आहे. हां, म्हणजे इथलं क्षेनई थर्मल बाथ हे विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर म्हणजे एकतर युरोपातलं वातावरण हे थोडं वेगळं असतं, म्हणजे आता या दिवसांमध्ये गेलात तर अतिशय थंड असं वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळत नाही. ते नोव्हेंबरच्या शेवटापासून डिसेंबरपर्यंत वगैरे, म्हणजे हा जो ऑगस्टचा महिना आहे ना, हा फिरण्यासाठी उत्तम उत्तम खरंच सांगते. पण थंड हवा असेल आणि बाहेरच्या त्या गरम पाण्यात बसण्याचा अनुभव हा वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला इथे ना भटकंती करता येते, फिरायचं आहे, मजा करायची आहे, पण विश्रांतीच घ्यायची आहे ना, तर हे असं इथे येऊन ह्या गरम पाण्याच्या त्या झऱ्यांमध्ये नैसर्गिक तिथे येऊन बसा. आरामात वेळ जातो मस्तपैकी. थंडी वाजत असेल, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की जुलै ऑगस्ट या काळात जर तुम्ही गेलात तर वातावरण वेगळं असतं, अतिशय थंड नसतं, पण आपल्यापेक्षा थंड असतं बरं का. असं म्हणजे अगदी 30-32 वगैरे असेल असं नाही मिळणार, साधारण 15-16 वगैरेपर्यंत त्यांचं टेम्परेचर असतं आणि तो एक वेगळा अनुभव असतो. आणि युरोपचं खास वैशिष्ट्य ज्याला आपण कॅफे संस्कृती म्हणतो, म्हणजे युरोपमध्ये सुद्धा ही संस्कृती खूप प्रसिद्ध आहे. फक्त बुडापेस्टच नाही, युरोपमधली बरीचशी शहरं किंवा गावं म्हणेन मी, गावं, त्या गावांमध्ये जरी तुम्ही सफर केलात ना, प्रवास केलात ना, तरी तुम्हाला ते पाहायला मिळेल. म्हणजे असे कॅफे असतात छानपैकी, त्या कॅफेच्या बाहेर असं छान छत असतं, खुर्च्या मांडलेल्या असतात, असे वेगळे दिवे असतात, टेबलवर छान असं काहीतरी सुंदर डेकोरेटिव्ह केलेलं असतं, आणि तिथे तुम्ही निवांतपणे बसता, आपल्याला काही हवं ते मागवता, आणि इथे एक निवांतपण आहे रसिक हो. आणि इथल्या गल्ल्या किंवा इथले रस्ते, युरोपातल्या कुठल्याही गावात जा तुम्ही, त्या रस्त्यांमध्ये जा, हे सौंदर्य तुम्हाला बुडापेस्टच नाही तर सगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण हा अनुभव वेगळा असतो. आपण ना, मी म्हणते नेहमी की रेंगाळायचं असेल ना आपल्याला, आपण भटकंती करतोय, घाई नाही आहे, पाय लावून यायचं नाही आहे, पण रेंगाळायचं असेल ना तर रेंगाळण्यासाठी म्हणून युरोपच्या या अशा गावांमधले हे जे रस्ते आहेत ना असे, ते तुम्हाला खूप सुंदर अनुभव देतात, खूप सुंदर. आणि त्या अशा गल्ल्या जर असतील ना, त्या गल्ल्यांच्या एका टोकावर उभं राहून तुम्ही

ते दृश्य पहा, असं वरपासून असं छान ते दृश्य जे दिसतं ना, आणि तो जो अँगल असतो फक्त कॅमेऱ्यात घ्यायचा नाही आहे, आपल्या नजरेत साठवून ठेवायचा आहे, तोसुद्धा तितकाच सुंदर. पण मला नेहमी अशी अशा प्रकारची सफर करत असताना ना हा अनुभव मला सगळ्यात सुंदर वाटतो, आणि तो खरोखरच सुंदर असतो. कारण त्या रस्त्यावरचे दिवेसुद्धा, तिथे लावलेल्या त्या वेगळ्या अशा पाट्या असतात, येणारे जाणारे प्रवासी असतात, आणि बरं हे प्रवासी किंवा तिथले रहिवासी स्थानिक जे असतात ना, ते असं नाही, ते तुमचं स्वागत करतात. म्हणजे तुम्ही जर हसलात किंवा ते जर हसले तर तुम्ही हसायचं त्यांच्याशी आणि हॅलो म्हणायचं. हॅलो म्हटल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला हॅलो म्हणतात. बरेचदा तुम्हाला सायकल घेतलेले, बरेचदा नाही जास्तच मोठ्या प्रमाणात सायकलवरून फिरणारी माणसं तिथले स्थानिक हे दिसतील तुम्हाला. त्याच्यामुळे हे सौंदर्य पाहायचं असेल तर भेटा. अर्थात यांचा इतिहास म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा एक काळ जो आहे, या काळात काही ठिकाणी पडझड झाली होती, काही गोष्टींच्या खुणा तुम्हाला त्यासुद्धा इथे पाहायला मिळतात. पण डॅन्यूबच्या काठावरनं एक स्मारक आहे, शूज ऑन द डॅन्यूब बँक, हे स्मारक हे अशाच प्रकारच्या त्या दुःखद आठवणी किंवा त्यांचं स्मरणचिन्ह म्हणून दिसतं. तिथे लोखंडी बूट आहे आणि त्या लोखंडी बुटाच्या स्वरूपात ते स्मारक उभं केलेलं आहे. म्हणजे डॅन्यूबच्या त्या काठावर ज्या लोकांना मारण्यात आलं, ज्या ज्यू नागरिकांना, तर त्यांच्या स्मृतीला केलेलं अभिवादन म्हणूया किंवा त्यांच्या स्मृतीसाठी उभारण्यात आलेला तो शूज, तो बूट आहे तिथे. त्याच्यामुळे हा सुद्धा इतिहास आहे बरं का. पण त्याहीपेक्षा एका ठिकाणी गावासारखं वातावरण आहे, एका ठिकाणी छान शहरी वातावरण आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरची ट्राम ती जाते आहे. बरं, ट्रामचा वेग काही फार जास्त नसतो हां, त्याच्यामुळे ट्राम जाते आहे आणि ट्रामनं तुम्हाला अशी वेगवेगळ्या रंगाची दिसेल. ती जर आधुनिक असेल तर चकचकीत अशी सुंदर दिसेल. त्या कॅफेमध्ये वेगळं असं संगीतसुद्धा वाजताना दिसेल. बाजारपेठा खूप छान आहेत आणि तुम्हाला जर कलेची आवड असेल तर तुम्हाला तशा गॅलऱ्यासुद्धा आहेत ज्या तुम्हाला तिथे पाहता येतात. पण जसं मी म्हटलं तसं की गरम पाण्याचे झरे आहेत, तिथे बसून निवांतपणे आनंद घेता येतो. पण तो तिथला आनंद घेऊन झाल्यानंतर आपल्याला पुढे आपण पुढे जेव्हा सरकत जातो ना, तेव्हा ही अशी आनंदाची ठिकाणं जी आहेत ना, ती तुम्हाला मिळतात तिथे.

पाण्यातले पाहता प्रतिबिंब हासणारे, म्हणजे दिवसभराची अशी आपण सफर करतो, भटकंती करतो, आणि त्याच्यानंतर मग हे असं पाण्यातलं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर मग रात्रच हवी, बुडापेस्टची रात्र, जी दिवसापेक्षा सुद्धा सुंदर आहे. म्हणजे दिवसापेक्षा छान, दिवसा तर सुंदर आहेच, पण रात्रीचं सौंदर्य वेगळं आहे रसिक हो. मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की ट्राम किंवा ट्रेन, बस, आता युरोपात गेल्यानंतर ना जर ट्रामचा प्रवास करायची वेळ आली तर तो अवश्य प्रवास करा. बरेचदा काय होतं, आपण पर्यटन संस्थांच्या माध्यमातून जेव्हा आपण पॅकेज घेतो आणि प्रवास करतो तेव्हा ट्रामचा प्रवास करण्याचा संबंध येत नाही बहुतेकदा. पण जेव्हा आपण स्वतः या सगळ्या गोष्टींचं नियोजन करतो ना तेव्हा मग ट्राम हमखास मस्त मजा असते, प्रवास करा अवश्य. पण आता जसं मी म्हटलं तसं की बुडापेस्टची रात्र डॅन्यूब नदीच्या किंवा डॅन्यूबच्या पाण्यावरून बोटीतून जायचं, म्हणजे डॅन्यूब क्रूज तुम्हाला तिथे आहेच. आणि मग असा प्रवास करत असताना ते संसद भवन असं छान उजळलेलं असतं, त्यात तो चेन ब्रिज आहे ना तो दिसतो, त्याच्या खालून ती जाते, मग बुडा कॅसल दिसतो आणि नदीच्या पाण्यात या गोष्टींचं पडलेलं प्रतिबिंब. हा अनुभव कदाचित

सगळ्यात सुंदर वाटू शकतो तुम्हाला, नक्कीच नक्कीच. कारण दिवसभराचा प्रवास केल्यानंतर कसं असतं की रात्रीचं हे जे वेगळं दृश्य दिसतं ना, आपल्याला असं वाटतं की आपण जादुई नगरीतून फिरतो एका चित्रपट पाहतोय. हा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये. कारण बुडापेस्ट कसं आहे की जितकं ऐतिहासिक आहे, जितक्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सगळ्या दिसत आहेत जुन्या काळातल्या, त्याच्याबरोबरीनं एक आधुनिक भाग पण दिसतो जो आजचा आहे, जो तरुण आहे भाग. आणि जसं मी म्हटलं तसं की रस्त्यावरची ट्राम दिसते, ती त्या काळाची आपल्याला गोष्ट सांगते, पण त्या ट्राम पण आता आधुनिक झालेले आहेत. काही काही कॅफे आहे तिथे, त्या कॅफेमध्ये छानचं गाणं वाजत असतं. आणि या इथल्या बाजारपेठांमध्ये म्हणजे आपल्याला कसं, आपण बरेचदा या ठिकाणी गेल्यानंतर काय घेतो की मॅग्नेट घेतो, किचन मॅग्नेट घेतो, टोप्या घेतो, आणखी काहीतरी शोभेच्या वस्तू घेतो, असं सगळं आपलं सुरू असतं. पण आपण प्रवास करत असताना ना, जर इथले स्थानिक जी माणसं असतात तर ती सुद्धा कधीकधी भेटतात पहा आपल्याला, आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्याला छान स्माईल देतात. त्याच्यामुळे हे वेगळे अनुभव असतात जे साठवून ठेवतो आपण. म्हणजे इथे तुम्हाला फक्त इतिहास नाही पाहायचा आहे, इथे कला आहे, संगीत आहे, डॅन्यूब आहे, जुन्या वस्तू आहेत, आणि खाद्य संस्कृती चविष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुम्हाला निवांतपणा येतो. युरोपात तुम्ही जा, कितीही बऱ्याच ठिकाणी जा, फक्त बुडापेस्ट नाही, इतरही ठिकाणी गेलात ना तुम्हाला, तर तो एक जो निवांतपणा आहे ना, तो तुम्हाला कुठेच नाही मिळणार. म्हणजे मुंबई पुण्याकडची माणसं, विशेषतः मुंबईकडची माणसं जर तिथे गेली ना, तर आपण जे धावत असतो ना दिवसभर, अहो ती धावपळ कुठेच दिसत नाही तिथे. होय. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ना तो निवांतपणा असा जाणवतो पटकन आपल्या मनाला. हां, काय मस्त निवांत आहेत लोक, गाड्यांना गर्दी नाही आहे, प्रवास छान आनंदात करतायत, खरेदी करतायत आनंदात, आणि त्यांचं त्यांचं आयुष्य असं निवांतपणे जगतायत. पण जेव्हा आपण हा सगळा प्रवास करतो ना, निघताना आपल्या मनात एक आठवण असते की किती वेगळं शहर आहे, किती निवांतपण आहे, किती सुंदर आहे, किती वेगळापण आहे याच्यामध्ये, हे आपल्याला दिसतं. पण जसं मी म्हटलं तसं की बुडापेस्टला जायचं असेल तर तुम्ही वर्षभर जाऊ शकता, अर्थात पण एप्रिल ते जून, सप्टेंबर ऑक्टोबर, आत्ता पुढचा महिना ऑक्टोबर, सुंदर काळ, छान छान वातावरण असतं. आणि कसं असतं की बरेचदा ना आपल्याला इथे भटकत असताना एक तर सूर्यास्त उशिरा होतो ना, अगदी 9:15 सुद्धा या का दिवसात दिसतो आपल्याला, आणि आपल्याला भान राहत नाही फिरता फिरता, पण दिवस मोठा मिळतो. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, वातावरण असं आल्हाददायक असतं, त्यामुळे घाम येत नाही, कंटाळा येत नाही फिरायला, मस्त वाटत राहतं, एकदम फ्रेश ताजंतवानं वाटत राहतं. त्यामुळे भटकंती ही मस्त होते. आणि या काळात गेलं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेलात ना तर गर्दी नाही मिळत. जून ते ऑगस्टमध्ये, जून जुलैपासून ऑगस्टमध्ये ना तशी गर्दी असते, दिवस मोठा असतो, त्यामुळे वातावरण वेगळं असतं. उकाडा जरी असला तरी इकडच्या तुलनेत तो तसा उकाडा नाही. पण डिसेंबरमध्ये गेलात तर आह, थंडी, ज्यांना आवडतोय थंडी थंडी बर्फ त्यांनी अवश्य जावं. कारण मग डिसेंबरचं चित्र थोडं वेगळं आहे, म्हणजे ख्रिसमसचे मार्केट्स आहेत, दिव्यांची रोषणाई आहे, जरा वातावरण थंड, पण थर्मल बाथच्या इथे जरा गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. पण थंडी आवडत असेल तर डिसेंबर, आणि थंडी जर आवडत नसेल तर मग बाकीचे हे जे दिवस आहेत ते. आणि जाण्यासाठी अर्थात विमानाचा मार्ग आहे तोच मार्ग आहे. इथून जायचं असेल तर थेट प्रवास, जवळपास 9 ते 12 तासांचा प्रवास आहे. आणि बुडापेस्टचं विमानतळ, बुडापेस्ट फेरेन्स, ते वेगळंच नाव आहे त्याला, लिन्ज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं काहीतरी वेगळं नाव आहे. आणि तिथे शहरात फिरण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तुम्हाला वापरता येते. 100E एअरपोर्ट एक्सप्रेस ही शहराच्या मध्यवर्ती भागाकडे जाणारी लोकप्रिय सेवा आहे. व्हिजा, अर्थात युरोपात प्रवास, शेंगेन किंवा शेंजन व्हिजा जो आहे तो आहे. म्हणजे फक्त विमानाचं तिकीट काढून नाही बघत, तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायला लागतात, कागदपत्राची संपूर्ण संपूर्ण तयारी. पण बुडापेस्ट, फक्त बुडापेस्ट फिरायचं असेल तर 4 ते 5 दिवस हवेतच हवेत हवेत, अर्थात 2 ते 3 दिवसात पण होतं, पण ते ठराविक ठिकाणं फिरून. पण जर तुम्हाला
असा छान मस्त निवांत अनुभव घ्यायचा असेल, रेंगाळायचं असेल,

रसिक हो, हे अतिशय सुंदर असं गाणं होतं आशा दीदी आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात 1 2 3 या चित्रपटातलं. आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते. आज आमच्या FM रेनबो वाहिनीवर 2:30 ते 5. चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी हे तीनही कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणारे दुहिता. त्यामुळे गीतसंगीताची अशी सुंदर मेजवानी आपल्यासोबत 2:30 आहेच आहे. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह रसिक हो, मी माधुरी रावराणे. आणि हो, त्याआधी आपल्या श्रोत्यांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे दूरध्वनीच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत शुभांगी कारेकर, बाळकू पाटील, प्रकाश कुलकर्णी, मिलिंद टिपणीस, हर्षदा बापट, राधा, मेघना पोतनीस, दीपा पालकर, सुनीता विद्या गिजरे, मंगेश म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. तेव्हा आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार रसिक हो. आणि इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: સિંગાપુરની જોડી સામે થશે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. સંરક્ષણ સહિતના મુદ્દાઓની ચર્ચા માટે ભારત અને જાપાનના પ્રતિનિધિમંડળની બેઠક. વ્યવસાયિક ક્ષેત્રના દ્વિપક્ષીય સંબંધોને વધુ સક્ષમ બનાવવા માટે સિંગાપુરના પ્રધાનમંત્રી સાથે નિર્મલા સીતારમણે બેઠક કરી. ગ્રામીણ વિકાસ મંત્રી શિવરાજસિંહ ચૌહાણે આજે બિહારના પટનામાં પ્રધાનમંત્રી આવાસ યોજના ગ્રામીણ હેઠળ બાંધવામાં આવેલા મકાનોની ચાવીઓ લાભાર્થીઓને સોંપી. ભારતે સંયુક્ત રાષ્ટ્ર સુરક્ષા પરિષદમાં તાત્કાલિક સુધારાઓની અપીલ કરી. ભારતીય શેરબજારમાં વધારા સાથે કારોબાર. અને ભારતીય મહિલા ટીમ આજે એફઆઈએચ હોકી વિશ્વકપ ની અંતિમ પુલ ડી મેચમાં ઇંગ્લેન્ડનો સામનો કરશે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી 2:30
1: આકાશવાણી મુંબઈ. વિજયા સહજરાવ રાષ્ટ્રીય બાતમ્યા દેત આહે. ઠળક બાતમ્યા. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
2: आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची आज भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे. या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे.

याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालयं, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेशमूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP उंच गणेशमूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षण

सहायक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नई जवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सौम्या कंटक यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केलेली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत आओ सखी बात कीजे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे बोल आहेत सखी रे मोरी ना समझत समझ दे रे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सौम्या कंटक यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सौम्या कंटक यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकला. तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.